0: ठीक है गुरु जी। उत्साह उमंग निरंतर, उत्साह उमंग निरंतर रहते मेरे जीवन में, रहते मेरे जीवन में। उल्लास विजय का हंसता, उल्लास विजय का हंसता मेरे मतवाले मन में, मेरे मतवाले मन में।
1: बहुत सुंदर पंक्तियां हैं ना, एक बार मैं भी पढ़कर सुनाता हूँ, सुनो। उत्साह उमंग निरंतर, उत्साह उमंग निरंतर रहते मेरे जीवन में। उल्लास विजय का हंसता मेरे मतवाले मन में, उल्लास विजय का हंसता मेरे मतवाले मन में। इन पंक्तियों को कवित्री सुभद्रा चौहान कहती है कि मेरे जीवन में सदैव उत्साह की लहर उमड़ती रहती है, मेरे जीवन में सदैव उत्साह की लहर उमड़ती रहती है, जीवन उल्लास और विजय के आनंद से प्रफुल्लित रहता है।
2: ನನಗೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಗುರುಜಿ.
1: ಸರಿ ಮಾ, ಹೇಳ್ತೀನಿ ಕೇಳು. ಇಲ್ಲಿ ಕವಿಯತ್ರಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಉತ್ಸಾಹ ತುಂಬಿ ತುಳುಕುತ್ತದೆ, ಆನಂದ ಹಾಗೂ ಉಲ್ಲಾಸದಿಂದ ನಾನು ನಗುನಗುತ್ತಾ ಇರ್ತೇನೆ ಅಂತ. ಬಚ್ಚು ಅಬ್ ತುಮ್ ಲೋಗೋ ಕೋ ಕುಚ್ ಏಕ್ ಸವಾಲ್ ಪೂಛತಾ ಹೂಂ, ತುಮ್ ಲೋಗ್ ಉನ್ ಸವಾಲೋ ಕೆ ಲಿಯೆ ಜವಾಬ್ ದೇನಾ. ಸವಾಲ್ ಪ್ರತಿಮಾ ತುಮ್ಸೆ ಹೈ, ಮುಜೆ ಯಹ ಬತಾವೋ ಕಿ ಕವಿಯತ್ರಿ ನೇ ಕ್ಯಾ ಸೀಖಾ ಹೈ.
0: कवयित्री ने हंसना सीखा है.
1: जीवन के साथी कौन कौन हैं?
0: विश्वास, प्रेम, साहस जीवन के साथी हैं.
1: इस कविता की कवयित्री कौन है?
0: इस कविता की कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान है.
1: इस वाक्य को कन्नड़ में अनुवाद करो काव्या, देखेंगे.
2: ये कविता या कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान.
1: बहुत अच्छा, इसी के साथ हम आज का पाठ यहीं पर समाप्त करेंगे.
3: नमस्ते गुरुजी.
1: नमस्ते बच्चों, नमस्ते.
4: ರಾಷ್ಟ್ರಭಾಷಾ ಭಾರತಿ ವಿಶೇಷ ಹಿಂದಿ ಪಾಠ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೇಳಿದಿರಿ.
5: ನಡೆಸಿಕೊಟ್ಟವರು ಎಚ್ ಎನ್ ಯಾದವಾಡ್, ಇವರೊಂದಿಗೆ ಭಾಗವಹಿಸಿದವರು ಪ್ರತಿಮಾ ಹಾಗೂ ಎಸ್ ಎಂ ಕಾವ್ಯ.

0: अथ मराठी भाषा न्यूज ऑन AIR ऐप मध्ये उपलब्ध आहे.
1: माझा तुमचा जुळता तारा, मधुर सुरांचा बरसती धारा.
2: अहाँ सबसे अनुरोध छे न्यूज ऑन AIR ऐप को डाउनलोड करूं और बिहार के सभी भाषा के कार्यक्रम को सुनो.
3: हिंदी भाषा के कार्यक्रम, संगीत और समाचार सुनने के लिए डाउनलोड करें न्यूज ऑन AIR ऐप.
0: ರಾಗಂ 24x7 ಡಿಟಿಎಚ್ ವಾಹಿನಿ, ಎಫ್ಎಂ ರೈನ್ಬೋ, ವಿವಿಧ ಭಾರತಿ ಮತ್ತು ಭಾರತದ ಎಲ್ಲ ಆಕಾಶವಾಣಿ ಕೇಂದ್ರ ಮತ್ತು 8 ದೂರದರ್ಶನದ ಚಾನೆಲ್ಗಳು ನ್ಯೂಸ್ ಆನ್ AIR ಲಭ್ಯ. ಇಂದೇ ಪ್ರಸಾರ ಭಾರತಿ ನ್ಯೂಸ್ ಆನ್ AIR ಆಪ್ನ ಪ್ಲೇಸ್ಟೋರ್ನಿಂದ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿ ಜಗತ್ತಿನಾದ್ಯಂತ ಎಲ್ಲೆಂದರಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಭಾಷೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೇಳಿ.